फिर देह गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखै हादर दूर, कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटि कोट कोट, देंदा दे लैंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे, हुक्मी हुक्म चलाए राहो, नानक विगसै वे प्रवाहो।

नमेन वास्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वकूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तात्तदेवाय नमस्तं पेहवाय नमस्तं जनमे नमस्तं सुब्रमे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तास दयाले नमस्तं वरणे नमस्तं वरणे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोत बन्दे नमस्तं निसाके नमस्तं निर्वाके नमस्तं हिमे नमस्तं क्रीमे नमस्तं नन्ते नमस्तं नन्ते नमस्तः रागे नमस्तं स्वागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जो नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी शांत वै प्रसाद

अनंगी नामे समाहति स्वरूपे प्रभंगी प्रमाथे समाहति विभूते कलंकं विनाने कलंकी स्वरूपे नमो राज रुजेश्वरं परम रूपे नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे नमो राज रुजेश्वरं परम विद्धे नमो सहस्त्रपाणे नमो अस्त्रमाने नमो परम ज्ञाता नमो लोकमाता अपेक्षीय परमीय भोगीय भुगते नमो जोग जोगेश्वरं परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रे देवेशु धर्मे

बिना साजे अपने जीवना दोई कुदरे साजे कर असे डिठो जाओ दाता करता तू उसते वै करे पसाओ तू जाने सबसे दिल ऐसे जिनका बाओ कर असे डिठो जाओ कर